0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: रसिक श्रोत्यांनो नमस्कार। स्वर तरंग कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासूनच स्वागत करते। आज अंगारक विनायक चतुर्थी, सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा। श्रोत्यांनो, आजच्या या स्वर तरंग कार्यक्रम विशेषतः गणपती गीतांवर आधारित असणार, तर प्रस्तावनेत विलंब न लावता मंगलमूर्ती मोरया या भक्ती गाण्याने या कार्यक्रमाचा शुभारंभ करीत आहोत।

रसिक हो, आज देशाच्या प्रत्येक मंदिरांत संस्थांत गणेश भक्तांच्या घरी मोठ्या भक्तिभावाने विनायक चतुर्थी आयोजित करण्यात आलेले आहेत. या धार्मिक कार्यक्रमात लहान थोर गणेशाप्रती आपली श्रद्धा भक्तीची भावना व्यक्त करतात. आचरत्यागी प्रवीण योगिता कोरील स्नेहा महादेक यांच्या आवाजात ऐकूया हे पुढील गणेश भक्तिगीत.

विनायक चतुर्थी चया मंगल पावन दिवशी श्रोत्यानो पुढील भक्तिगीत सर्व गणेश भक्तांना समर्पित करण्यात येत आहे.

श्रोतेवसिको दुर्वा शिवाय गणपतीची पूजा अपूर्ण राहते म्हणून भक्त श्रद्धा भक्तीने बप्पाला दुर्वा अर्पण करतात.

0: रेडियो मॉरिशस
1: 800 किलो हर्ट्ज पर ये है रेडियो मॉरिशस।
0: रेडियो मॉरिशस,
1: रेडियो मॉरिशस।
2: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर। रजनी गंधा,
3: नमस्कार श्रोत्यांनो, शिरीसोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर। रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोत्यांनो, फक्त 20 मिनिटांचं कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका भक्तिगीताने।

श्रोत्यांनो, काल मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा वाढदिवस होता, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. या क्षणी त्यांच्यावरच चित्रित झालेलं गाणं ऐकूया आणि या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया.

श्रोतनु काल मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा वाढदिवस होता आणि श्रोतनु सोनाली कुलकर्णी म्हटलं की त्यांच्यावर चित्रित झालेली लावणी अनिवार्य आहे. तेव्हा या क्षणी ऐकूया नतरंग या मूवीतून घेतलेली एक लावणी, सोनाली कुलकर्णी यांच्यावर चित्रित झालेली लावणी, याचा आस्वाद घ्या.

0: दे प्रेम दे, दे दे प्रेम दे, प्रेम दे प्रेम दे ग, दे दे प्रेम दे।
1: जा जा ठाव है तुझे तोंडात बळके वळ, आर नसतीच ही